नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज रविवार भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ आधी शके 1948 अर्थात 31 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वाणी जयराम यांना आत्ता आपण ऐकत होतात संगीतकार होते राम कदम. श्रोते हो, उद्या 1 जून आणि उद्यापासून आम्ही आणखी एका प्लॅटफॉर्मवर आपल्यासोबत असणार आहोत, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

माणिक वर्मा यांनी गायलेलं हे गाणं होतं आत्ताचं श्रोते हो. आणि याबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो. आत्ताची मंगल प्रभात आमच्या या कार्यक्रमात जी आपण गाणी ऐकलीत, अभिजात असं संगीत ऐकलं, इतकी जुनी गाणी ऐकलीत, ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही असणार आहेत. उद्यापासून आम्ही या प्लॅटफॉर्मवरही असणार आहोत. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.

0: पाहण्याची अमर्याद अनुभूती.
1: नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही देखील खूप मजेत. आणि हो, अरे आज रविवार आहे, विसरलेच की मी. उठलात ना तुम्ही? हां, म्हणजे उठलेले असणारच, कारण आठवड्याचा काही व्यायाम करायचा ठरवलेला असतो. मॉर्निंग वॉकला तुम्ही गेलेले असाल, पण आमचा मोबाईल म्हणजे न्यूज ऑन यार हा मोबाईल ॲप आपल्याजवळ असणारच आहे याची पक्की खात्री आहे आम्हाला. आजचा रिकामा तसा रिकामाच वेळ असतो, नाही का? तुम्ही या रिकाम्या वेळेत काय करता शोधो? मी मी प्रेम करते, प्रेम करण्यावर, त्या कुणाच्या तरी सहवासावर. मी प्रेम करते पुस्तकावर, त्यातल्या माणसांवर, शब्दांवर, अर्थांवर, पाना पानावर. मी प्रेम करते झाडावर, त्याच्या पालवीवर, पानगळीवर, फुलांवर. मी तासनतास बघू शकते गॅलरीत बसून ती रहदारी, ती वाहनं आणि ते

समोर नसलेले डोळे. मी रमू शकते झाडाच्या या छोट्याशा सावलीत, पुस्तकाच्या ओळी शेजारी, कुठल्याशा अनोळखी संवादात, घडून गेलेल्या स्पर्शाच्या आठवणीत आणि मनभर गोंधळ घालणाऱ्या विचारात. आणि हो, आणि डोळ्यात मिटलेल्या गाण्यात. तुम्ही रिकाम्या वेळेत काय करता? सकारात्मक जगण्याची अनुभूती कशी काय असते तुमची? मी तरी सांगितलं आता असं मी करते म्हणून. मला वाटतं की श्रोते हो, काहीच न करण्यात रमता आलं तुम्हाला. कुणाशीच न बोलताही आनंदी असणं भरून राहिलं तुमच्या आत. तुम्ही रस्ता ऐकू शकलात, गाऊ शकलात कुठलीही उन्हाळ गाणी, नाचू शकलात बेताल बेफिकीर. तर स्वतःला एकदा सांगूनच टाका की मी खूप खूप खूप आनंदात आहे.

श्रोते हो, आज रविवार आणि वीकेंड सुट्टी आपल्याला. आजचा दिवस आपल्याला खूप छान मजेत आनंदात जाओ, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडोत या शुभेच्छा. आणि हो, जाता जाता जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात जमिनीतील पाण्याच्या निचऱ्याचं महत्व आणि पद्धती याविषयी माहिती. सकाळी 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये पोस्टमार्टम डिप्रेशन भाग चौथा ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर सिमीन बावडेकर. सकाळी 6:50 आणि परिसरमध्ये बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण भाग चौथा डॉक्टर पल्लवी भोसले यांनी दिलेली माहिती. सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत सिंहासन आणि सामना या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समर्पित कार्यक्रम तंबाखूचं सेवन करी जीवनाचा अपव्यय, लेखक दिलीप शिंदे, ही नांदेड केंद्राची निर्मिती. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 21. सकाळी 9:30 सामुदायिक गायनाचा पाठ. सकाळी 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद आम्ही आमच्या स्टुडिओतून प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी, शुभदा दादरकर यांची मुलाखत भाग पहिला. दुपारी 1:00

0: दुपारी 2:30 नादब्रह्मा कार्यक्रमात टी एन अनंत रामणी यांचं गायन, राग केदार आणि कल्याण आनंद भैरवी. संध्याकाळी 5:02 एस व्ही रामचंद्रन यांचं व्हायोलिन वादन नादब्रह्म कार्यक्रमात. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत कार्यक्रम. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात शाश्वत शेती या आख्यान विषयावरती कीर्तन सादर करतील भालचंद्र पटवर्धन. रात्री 8:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. यामध्ये श्री ए एरेय्या कर्नाटकी सॅक्सोफोन वादन आपल्याला ऐकता येणार आहे. हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. पण त्याआधी रात्री 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 अनुगंज हे कार्यक्रम दिल्लीहून. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 36, सांताक्रुझ इथं 35. किमान तापमान कुलाबा इथं 29, सांताक्रुझ 30 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 75% नोंदली गेली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आता आपण ऐकलं. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतातून किंवा शेतजमिनीतील अनावश्यक पाणी बाहेर काढून जमिनीमध्ये पिकाच्या वाढीला योग्य अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजेच पाण्याचा निचरा करणं. जर पाण्याचा निचरा योग्य वेळी केला नाही तर पिकाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अनावश्यक पाणी काढून टाकल्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि हवा उपलब्ध होते, त्यामुळे मुळांचा विकास उत्तम प्रकारे होतो. मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला तर अशा जमिनीत बी लवकर रुजतं, तसंच रुजण्याचं प्रमाण वाढतं. जमिनीची जडणघडण सुधारते. अशा जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि पिकांना ती सहजपणे उपलब्ध होतात. पाण्याचा निचरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्यामध्ये जमिनीतील पाण्याचा निचरा हा नळीसारख्या गोल कौलाच्या नाल्या टाकून किंवा जमिनीत उघडा चर खोदून करतात. जमिनीचा प्रकार, तिचा उतार, जमिनीत घेतलेलं पीक इत्यादी बाबींवर पाण्याचा निचरा करण्याची पद्धत अवलंबून असते. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करायची म्हणजे बहुधा निचऱ्याच्या एका योजनेत अनेक शेतांचा समावेश करावा लागतो.

0: कधी कधी संपूर्ण पाणलोटाचा विचार करावा लागतो. अशा ठिकाणी निचऱ्याची योजना आखताना एकेका शेताचा विचार करण्याऐवजी मोठ्या क्षेत्राचा विचार करावा लागतो. कौलांच्या नाल्यांनी निचऱ्याची व्यवस्था या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये अरुंद चर खणून त्यांच्यात ओळीनं गोल कौलं टाकून कौलं एकमेकांना जोडून बसवतात. नंतर त्यावर माती टाकून जमिनीची पातळी पूर्ववत करतात. दोन कौलांच्या मधल्या फटीमधून जमिनीतलं पाणी कौलांनी बनवलेल्या नाल्यामध्ये शिरतं आणि अशा रीतीनं पाण्याचा निचरा होतो. अशा प्रकारच्या पद्धतीची व्यवस्थित बांधणी केली आणि काळजीपूर्वक देखभाल ठेवली तर ही व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. अशा नाल्याची पातळी आणि एकमेकातील अंतर हे पिकांवर आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं. ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा फार हळू होतो अशा जमिनीकरता नाल्या उथळ पातळीमध्ये आणि जवळजवळ बसवाव्यात. जमिनीतून उघडे चर खोदून पाण्याचा निचरा करणं या पद्धतीमध्ये शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या एका भागातून तसंच दुसऱ्या भागापर्यंत उघडे चर खोदून शेवटी ते पाणी नाल्याला किंवा ओहोळ्याला मिळवून शेतातल्या पाण्याचा निचरा करतात. या पद्धतीमध्ये उघड्या चरांना काही जागी बराच उतार असतो, त्यामुळे शेताची धूप होते किंवा या ठिकाणी या चरांना पुरेसा उतार नसल्यामुळे जास्त पाणी लवकर वाहून जात नाही. कधी उताराच्या पायथ्याशी चराच्या शेवटी एखाद्या डबक्यात वरून वाहून आलेलं पाणी साठवतात. या पद्धतीला डायव्हर्शन पद्धतीनं पाण्याचा निचरा करणं असं म्हणतात. ज्या शेतात सर्वत्र सारखा उतार असतो तिथे उभे आडवे सरळ चर खणून पाण्याचा निचरा करतात. हे चर ग्राफ पेपरमधल्या छोट्या छोट्या चौकोनासारखे दिसतात. या पद्धतीला ग्राइडिरॉन पद्धत म्हणतात. शेतातील चर अरुंद आणि दोन्ही बाजूला सरळ असलेले असतात किंवा इंग्रजी व्ही आकाराचे आणि रुंद असतात. व्ही आकाराचे मोठे चर शेतीची पिकं लावायच्या उपयोगाचे नसतात, परंतु चरांच्या बाजूच्या उतारावर गवत लावून ते जनावरांकरता उपयोगात आणता येतं. या जमिनीत जवळजवळ चर खणावे लागतात. अशा ठिकाणी व्ही आकाराचे चर पसरट आणि उथळ खोदतात. त्यांच्या पसरट बाजूवर बाकीच्या शेताबरोबर मशागत करून पिकं लावता येतात.
1: कृषीवाणी कार्यक्रम श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्त्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्त्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायामसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओमकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओमकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओमकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रीट होतं, जे आपल्याला अँझायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओमकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडूनही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं

0: की ती एक चांगली आई नाही आहे किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाही आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्टबरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो, जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्या त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजणं खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळेची तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळे रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लिनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैवविघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे, निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा. त्यामुळे या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आणि श्रोतेहो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत मधल्या बातम्या, संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य प्रातः 11 वादने आकाशवाणीतः मन की बात इति कार्यक्रमे स्वीयं मनोगतं प्रकटयिष्यति। मासिकस्य आकाशवाणी कार्यक्रमस्य एतत् 34.1शततमं संस्करणं भविष्यति। आकाशवाण्याः दूरदर्शनस्य च सर्वाभिः वाहिनीभिः अस्य कार्यक्रमस्य प्रसारणं भविष्यति। अयं हि आकाशवाणी वार्ता विभागस्य अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अपि च न्यूज़ ऑन एआईआर इति चलदूरभाषीये तन्त्रांशे अपि उपलब्धः भविष्यति। आकाशवाणी दूरदर्शन प्रधानमंत्री कार्यालय सूचना प्रसारण कार्यालयानां यूट्यूब वाहिनीभिः अपि अस्य कार्यक्रमस्य साक्षात् प्रसारणं भविष्यति। हिंदी भाषायां प्रसारणस्य अनन्तरं आकाशवाण्याम् अस्य प्रसारणं क्षेत्रीयासु भाषासु अपि भविष्यति। विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर गतसायं म्यांमार देशस्य राष्ट्रपतिना यू मिन आंग लाइंग इत्यनेन सह मेलनं कृतवान्। सामाजिकांतर जालीये पटले डॉक्टर जयशंकर

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: मराठी सिनेमाने अनेक जॉनरमध्ये निर्मिती केली, खास करून शहरी, ग्रामीण, प्रबोधनपर, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रपट, स्त्रीप्रधान चित्रपट रसिक प्रेक्षकाने आवडीने पाहिले. मात्र एक प्रकार मराठीने फारसा मनावर घेतलेला नाही आहे. समाजाला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे नायक नायिका, हातात पिस्तूल घेऊन फिरणारे अधिकारी, अन्यायाला जाम विचारणारे तरुण मराठीमध्ये फारसे आलेच नाहीत. मराठीतील अँग्री यंग मॅन हा राजकीय सामाजिक वर्चस्व ठसवणारे साखर सम्राट, सहकारी कारखाने, शिक्षण सम्राटांच्या विरुद्ध उभा राहिला, लोकांसाठी मुखवटा धारण करून काम करण्याचा पण त्यांच्या स्वार्थाच्या आड आल्या ते त्याचा काटा काढायला मागे न बघणारा असे हे लोक. त्यांची

0: आर्थिक सत्ता एवढी वाढली की सरकारातील उच्च प्रदेशांशी संगनमत करून राजकारण होऊ लागलं. त्याचं प्रतिबिंब मराठी चित्रपटात पडू लागलं. कुणा एका पक्ष वा विचारधारेच्या विरुद्ध नव्हतं, तर सामान्यांना चिरडण्याच्या विरुद्ध होतं. मराठीत अँग्री यंग मॅन दिसला नाही, दिसला तो अँग्री ओल्ड मॅन. सामनामधला वयस्क मास्तर, सिंहासनमधला वयस्क पत्रकार. राजकारण हा बदमाशांचा अड्डा असतो असं म्हणतात. अरुण साधूंच्या लेखणीतून राजकारणातील सत्तेची साठवारी समोर आली. काळ होता 1989 सिंहासनपासून साधूंच्या सिंहासन मुंबई दिनांक या कादंबऱ्यावर आधारित हा चित्रपट. पटकथा तेंडुलकरांची आहे. मुख्यमंत्री अरुण सरनाईक आहेत आणि मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या सत्तेच्या संघर्षाचं चित्रण पराकोटीच्या तीव्रतेने चित्रित झालंय. त्यातील दिघोर टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळू फुले यांनी केली आहे. राजकारणाचे डावपेस तो पत्रकार असल्याने त्याला कळतच असतात. श्रीराम लागू अर्थमंत्री आहेत, ते सत्ता मिळवायला उत्सुक असतात. त्याची जुळवाजुळ सुरू होते. त्यात कामगार संघटनेचे बाजूने आपल्याकडे वळवणं, सामान्यांच्या सुखदुःखाशी तोंड देखील सहानुभूती, हे सारे मानभावी वागणे बघून हा पत्रकार अखेर सैरभैर होतो. हे पाहून इतकी वर्ष झाले तरी राजकारण बदललेले नाही याचं चुटपुट मात्र आपल्याला लागून राहते. अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपट लेखक आणि दिग्दर्शकाला समाजाची राजकारणाची जाण असली म्हणजेच असे चित्रपट निर्माण होतात. अजूनही एक चित्रपट प्रेक्षकांची झोप उडवू शकतो, तो श्रोत्यांनाही नक्कीच आठवेल, सामना. साहित्यिक विजय तेंडुलकरांच्या समर्थ लेखणीतून लिहिला गेलेला श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या दमदार संवादाची आणि अभिनयाची जुगलबंदी आठवली की अंगावर काटा येतो. तेंडुलकरांच्या लेखणीची धार सामाजिक सत्याची जाणीव आपल्याला करून देते. हिंदूराव धोंडे पाटील आणि मास्तर यांच्यातील सत असतचा हा लढा. हिंदूराव मास्तरांना उपकार करून आपल्या छत्रछाया ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण मास्तर स्पष्ट आणि बोचरे साहित्य बोलायचं सोडत असते. त्याच्या धैर्य आलेलं आहे सत्तेला कारे विचारायचं, ते गांधींच्या विचारामुळे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे तुम्हाला आठवतच असेल. किंवा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा हिंदूरावांना अस्वस्थ करणारा प्रश्न. आज 50 अधिक वर्ष झाले तरी वास्तव आहे तसंच आहे. पैसा आणि राजकारण यांच्या गणिताने आपलेच म्हणणे खरे करू पाहणारा आणि त्याला सचसत विवेकाची टोचणी देणारा खादीदारी गुरुजी लागू यांच्यातील सामना आजही अभिजात चित्रपट मानला जातो. त्यातील रहस्य, चित्रपट भाषा, कवीत कवी संवाद, त्यामुळे चित्रपट संवेदनशील बनला आहे. दिग्दर्शक जब्बार पटेलांच्या कॅमेऱ्याची भाषा आहे, प्रेक्षकाला संवादाचे काम थेट भिडते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला सिंहासन आणि सामना या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे बाहेर घालायचे वेगळे रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
0: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
5: काठीन घोंगडा घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की काठीन घोंगडा घेऊन द्या।
6: का रे शिरप्या तुझा आवाज का वधरना इतका सुधारला रे।
7: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा।
6: रेडू आम खिशात
7: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा खिशातलं रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
6: असं म्हणतोस
7: तर काय यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी भी ऐकायची माहिती भी व्हायची आणि काम भी निपटायचं।
6: मजा आहे
7: अक्षी रेडिओ गत
6: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना।
5: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला।

0: श्रोते हो, सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे सर्वोच्च मापदंड

0: कायम राखण्याचं आवाहन केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे काल निवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. काल 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
1: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
0: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय घेण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1,200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनची सर्व केंद्र आणि यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6,000 किलोसाठी साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि

देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतकरी कापूस मूल्य साखळीचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत नमूद केलं आहे. हंगामाव्यतिरिक्त लागवडी आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे चार टप्पे यामध्ये असतील. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे. भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे. गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4-5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: श्रोते हो, सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झालेली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: lagi.
1: Api Meraki.
0: Api Jam Meraki.
1: Api Meraki.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1 ते 5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
2: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 हे कशाबाबत आहे त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
3: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6 ते 10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
2: बरोबर.
3: जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6 ते 10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग, भूगोलाची नोंद आहे. तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 ला प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू, अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे. तिथून ते पहलवी साहित्य, आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे. इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6 ते 10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
2: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
3: आता आपण ओळीनं पाहायला गेलं तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सर एन्स्ट बोरिस पासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत, प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशाप्रकारे असते, जसं अलंकार आहेत वगैरे, याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन, ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार. तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्तता पूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
2: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
3: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 हा खंड प्रकाशित झाला होता, पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
2: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे.
3: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली, असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे, जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
2: मॅडम, आता तुम्ही सातव्या खंडाचं सांगितलं, असंच आठव्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
3: आठव्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल. आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षक आपण घेतलेली आहेत, आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी, आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा, या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत, म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव, आणि त्याने जे काही कार्य केले आहे त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतं त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना, जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या आठव्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
2: अच्छा, आणि नवव्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
3: नवव्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो, पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्राची ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पतीशास्त्राची आहे. पौन पेरुई अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण नवव्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
2: शेवटचा दहावा खंड,
3: दहावा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचं वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यका संदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असा एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
2: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
3: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरिओसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे. जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे, त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ती आपल्याला तिथेच कळते, म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो. तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव. म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हटलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातला पतंग असतो, उडवणारा तो येतो,
4: आकाशात उडतो.
3: पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग एक, पतंग दोन, पतंग तीन अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग एक म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग दोन कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग तीन आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वुड ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली ती नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे एक दोन तीन असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
4: हा म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला पाहिजे.
3: मराठी विश्वकोशाचे 21 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर मराठी विश्वकोश .org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील. किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्चमध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचारविनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
4: आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम आपले खूप खूप आभार.
3: धन्यवाद मॅडम.
4: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
0: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
1: आपली मराठी.
0: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Meraki.
0: Abija Meraki.
1: Apeli Meraki.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सुरेश भट यांची ही रचना होती. आशा भोसले यांनी गायलेली. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. आणि श्रोते हो उद्यापासून आम्ही प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपल्यासोबत असणार आहोत.
1: गायिका जिनकी सूंधी आवाज में है सुकून, जिन्होंने अपनी बेमिसाल गायकी के जरिए हासिल किया सर्वश्रेष्ठ गायिका का राष्ट्रीय पुरस्कार.
2: आपकी आती रही.
1: उन्होंने संगीत सरिता कार्यक्रम को नई ऊंचाइयां दी.
3: संगीत सरिता के श्रोताओं को RD बर्मन साहब, गुलजार साहब और मैं आशा भोसले हम नमस्कार कर रहे हैं.
1: छाया गांगुली.
2: कैसे उनको पाऊं.
1: जानी मानी गायिका छाया गांगुली से एक आत्मीय बातचीत. 2, 3 और 4 जून 2026 को सुबह 10:02 पर सिर्फ FM रेनबो 107.1 MHz पर.

सुरेश भट यांची ही रचना होती, लता मंगेशकर यांनी गायलेली, संगीत दिलं होतं पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही. आणि श्रोते हो, उद्या 1 जून उद्यापासून प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही आम्ही आपल्यासोबत असणार आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक सैराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि याबाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताहमहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा 200वा सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची 200वी शताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत समन्वित रूपक.
3: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय तरी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल आत्राम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
4: नमस्कार श्रोतेहो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोतेहो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषत तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
5: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोस? हा, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चाललेला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
6: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
5: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
6: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
5: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ,
6: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. सर, चल आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
2: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
5: काकू बघा ना, हा ऐकतच नाही हो.
2: काय रे, काय झालं?
5: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय.
2: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आलंय बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
5: अरे बापरे, असं आहे. काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
2: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
6: राहू दे ग, त्या प्रश्नांच काय ऐकू नकोस. काय काही होत नाही मला.
2: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बर, फॅमिली डॉक्टरांना बोलव बर.
5: हो काकू, लगेच बोलावतो.
7: राहुल, हा जीभ आ कर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
6: डॉक्टर साहेब, असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का.
7: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर? खरं तर मी फॅमिली डॉक्टर आहे. काकू तुम्ही असं करा, याला तज्ज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील.
2: हो डॉक्टर साहेब.
5: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता. त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा. ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली. ऐकूयात का आपण?
2: हो ऐको बरोबर ती रेकॉर्डिंग.
8: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे. या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळे आजाराचे पेशंट असतात. त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन. ते लोक एकतर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बिडी किंवा सिगरेट ओढत होते. म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं. आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते? नाही, तसं नाही. तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्या प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही. त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे हे स्लो पॉयझन आहे. या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपले रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक ही प्रकार सुद्धा घडतात. हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, COPD आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात. मग हा आजार समजा वेळीच जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांचे फुफ्फुस कामातून जातात. अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते. हे धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदयसुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदयसुद्धा निकामी होत जाते. धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लिटरन्स हा एक आजार त्यांना लागतो. या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो आणि या थरांमुळं त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळेनिळे पडणे किंवा पायच काळानिळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळं ड्रॅग अँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे हा जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याचं आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमच्यासारखे जे डॉक्टर लोक आहे आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाही आहे, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र, माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पीत असतील किंवा बिडी पीत असतील सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखूमुक्त करून सुदृढ निरोगी भारत, बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
2: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
5: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
9: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही. एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
2: संदीप कधी आलास तू? संदीप राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझं.
9: अहो काकू, अवघड काही नसते. माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल, पटलंय ना माझं?
10: हो हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
9: आता कसं? म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
10: हो आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय. पण
5: अरे पण कुठून आला त्यामध्येच?
10: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
9: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात. तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात. तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. हां आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
5: नमस्कार डॉक्टर साहेब.
11: नमस्कार.
9: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
11: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणतात की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी, 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास, अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे, त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो, कितीही सिगारेटी असो, त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं, ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असा आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याला आमच्याकडे 4 Ds फॉर्म्युला आहे. 4 D. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलब असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता 2 मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थारा चुरणार नाही. म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा आणि या उपरही जर ती इच्छा, तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे. म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा शून्य सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा शून्यावर येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच शून्यावर येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
9: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकल. ऐकणार ना राहुल?
6: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
2: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
5: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
6: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गाई.
2: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
5: हो काकू, ते खरं आहे, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
4: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
2: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल, राहुल अतराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश गवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.
12: आत्ताच आपण तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून, त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
13: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई
14: उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।

0: पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
1: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी, तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघंही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
0: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल

0: की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं।
1: जी सर, मी गुरिंदर। सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता। मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का। कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता। जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही। एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये। तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही। अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही।
0: अनिमेशजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही। तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच। माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात। तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे। तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू। बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात। कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल, पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात। आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो। तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता। आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू।
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल। मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात। तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा।
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनलमध्ये 10.17% करून तो मोडला। मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला। मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं। कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं। यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो। तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल।
0: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
1: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू। सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो। जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा मी जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल। आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो। मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत। जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो। मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन।
0: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे। मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे। हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे। माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे। तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल। माझ्या शुभेच्छा।
1: आभारी आहे सर।
0: धन्यवाद। प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे। कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। सतत पाणी पीत राहा। उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा। या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका। मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो। जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात। काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो। काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात। देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत। जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल। उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही। पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं। आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे। कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे। आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा। मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा। आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे। भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही। प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो। महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा। तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो। बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो। चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत। दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते। आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे। आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन। देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात। आपली छाप अशीच ठेवा। मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल। मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्गखोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग

चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरिल असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 हून अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरिल यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं
ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूने एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली. त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावड, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय.
हे तरुण नदीत उतरून जलपर्णी प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे

0: एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डीतोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे, म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशगुप्तः निश्चितवान् यत् सः परिदेवनम् न करिष्यति अपितु नूतनारम्भम् करिष्यति. न खलु परिदेवनम् अपितु नूतनारम्भः इति तस्य मन्त्रः अभवत्. सः स्वमित्राणि अपि स्वेन सह संयोजितवान्. तेषाम् समीपे केवलम् जालम् कुद्दालः कण्डोलश्च आसीत्. परम् शक्तिरासीत्. परिवर्तनस्य दृढः सङ्कल्पः. एते युवानः नदी मध्ये अवतरन्ति स्म. शैवलम् निष्कासयन्ति स्म. प्लास्टिकम् अवकरम् च बहिरानयन्ति स्म. अनेकवारम् एकस्मिन् दिने 50 तः 60 किलोग्राम् परिमितम् अवकरम् नद्याः निष्कासितम्. शनैः शनैः मनोरमायाः नद्याः सः भागः पुनः निर्मलः दृश्यते स्म. समीपवासिनामपि जनानाम् ध्यानम् अस्मिन् कार्ये आकर्षितम्. जनानाम् मध्ये स्वच्छतायाः विषये जागरूकता वर्धिता. सखायः, एतादृशी एव प्रेरणादायिनी कथा गोवा प्रदेशात् प्राप्तास्ति. गोवा प्रदेशस्य बालकृष्ण अय्य महोदयः सेवानिवृत्तः शिक्षकः अस्ति, किन्तु समाजसेवां प्रति तस्योत्साहः अद्यापि तथैव वर्तते. मड्डीतोलाप प्रदेशे जलसमस्यां तम् अत्यन्तं पीडयति स्म. तेनापि समाधानार्थं कार्यम् आरब्धम्। बालकृष्णमहोदयेन जलनलिकानां स्थापने महत्वपूर्णा भूमिका निर्व्यूढा। अनेन अनेकानि गृहाणि यावत् जलस्य आपूर्तिः अभवत्। ये परिवाराः प्रतिदिनं जलप्राप्त्यर्थं सङ्घर्षं कुर्वन्ति स्म, तेषां कृते एषा महत्युपशान्तिरभवत्। सखायः, गतमासे मम एकः अतीव सुखदः अनुभवः अभवत्। अस्य सम्बन्धः मन की बात इत्यनेन अपि अस्ति, अतः अद्य अहं तस्य चर्चां भवद्भिः सह कर्तुमिच्छामि। तमिलनाडु राज्यस्य नागरकोइल नगरे मम एकया अध्यापिकया सह मेलनम् अभवत्। प्रायः 30 वर्षेभ्यः पूर्वमपि मया तया सह मेलनं जातमासीत्। अहं गिरिजा अम्मा महोदयायाः विषये वदामि। अस्याः मेलनकाले केचन युवानः छात्राः अपि तया सह उपस्थिताः आसन्। सखायः, गिरिजा अम्मा महोदया प्रायः 15 विद्यालयान् सञ्चालयति। तेषु चेन्नई नगरस्थितः जयगोपाल गरोडिया हिन्दू विद्यालयः प्रमुखः अस्ति। तस्याः देशभक्तेः भावना प्रत्येकं भारतवासिनं प्रेरयित्री अस्ति। सा मन की बात कार्यक्रमात् प्रेरणां प्राप्य देशस्य अनेकेभ्यः सैनिकेभ्यः योगदानं कर्तुं सङ्कल्पमकरोत्। एतदर्थं तया स्वेषु सर्वेषु विद्यालयेषु अध्ययनरताः छात्राः प्रेरिताः। सा बालकान् उक्तवती यत् ते वीरभटानां कृते प्रतिदिनम् एकं रूप्यकं समर्पयेयुः। एवम् एकस्मिन् वर्षे प्रत्येकस्य छात्रस्य पक्षतः 65-300 मित रूप्यकाणि सञ्चितानि अभवन्। एतेषां लघु लघु योगदानेन प्रायः 40 लक्ष रूप्यकाणि समाहृतानि। गिरिजा अम्मा महोदया एतस्याः सम्पूर्णायाः राशेः धनादेशं मह्यं समर्पितवती। तया सह सम्भाषणक्रमे मयानुभूतं यत् मातृभारत्याः प्रति तस्याः समर्पणभावः कियत् गभीरः अस्ति। गतवर्षे एव चेन्नई नगरस्य प्रथमः हिन्दू महाविद्यालयः स्वस्य 50 वार्षिकीं पूर्णताम् अगच्छत्। देशस्य शिक्षाक्षेत्रे सांस्कृतिक गौरवस्य च संवर्धने अस्य विद्यालय समूहस्य भूमिका अतीव प्रशंसनीया अस्ति। अहं तेन सम्बद्धेभ्यः सर्वेभ्यः जनेभ्यः हार्दिकाः शुभकामनाः वितरामि, तथा च तेषां छात्राणामपि विशेषतया प्रशंसां करोमि ये स्वेषां वीर सैनिकानां कृते योगदानं कृतवन्तः। सखायः, भारतस्य प्रत्येकस्मिन् ग्रामे प्रत्येकस्मिन् नगरे किञ्चित् एतादृशं कार्यं प्रवर्तते यत् अस्मान् प्रेरयति। कतिपयेषु अवसरेषु एतेषां प्रयत्नानां व्यापकः प्रचारः न भवति, किन्तु यदा वयं तान् ज्ञातुम् आरभामहे तदा विश्वासोऽयम् अधिकं दृढो भवति यत् देशः स्वजनानां शक्त्या अग्रे गच्छति। मम भवद्भ्यः आग्रहः अस्ति, स्वं परितः एतादृशान् प्रयत्नान् अवश्यं पश्यन्तु। ये जनाः समाजहिताय उत्तमानि कार्याणि कुर्वन्ति तानि परिचिनुत, तेषां प्रशंसां कुरुत, तेभ्यः शिक्षाम् आप्नोतु। शक्यते चेत् स्वयमपि कस्यचित् सत्कार्यस्य अङ्गं भवतु। आगामि मासे मन की बात कार्यक्रमे अन्याभिः प्रेरणादायिनीभिः गाथाभिः सह पुनरपि भवद्भिः सह सम्बद्धो भविष्यामि। बहु धन्यवादाः, नमस्कारः।
3: अभी आप माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के मन की बात का संस्कृत अनुवाद सुन रहे थे। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया। आप सुन रहे हैं विविध भारती, राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। यादों की महफिल कार्यक्रम बस

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं।
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है। पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले। इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं।
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला। ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत। त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले। या निमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला। आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली। आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला। यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं। अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले। या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली। आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले। नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली। याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं। जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो। नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात। अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातं. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवासबंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो, असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: जाता है तो जा, ओ जाने वाले जा, मेरे मन से धड़कन से तू जा सके तो जानू.
3: जाता है

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: नमामी गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून

कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकत होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 31 मे 2026. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. आजच्या या प्रसारणात मी नेत्रप्रभा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आता नजर टाकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषेवर. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 ऐकू शकाल जागतिक विरोधी तंबाखू दिनानिमित्त व्यसनमुक्त समाज निर्मिती याविषयी श्रावणी मदभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 ऐकू शकाल लोकसंगीताचा कार्यक्रम. 6:25 ऐकू शकाल उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. 6:30 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 8:00 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता सायंकाळचे 5:02 झालेली आहेत. सुरुवात करूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाला. श्रोते हो, आज पार्श्वगायक KK उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांचा स्मृतिदिन आहे. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊया, ऐकूया त्यांनी गायलेली काही गाणी. सुरुवातीला ऐकूया ओम शांती ओम या चित्रपटातील त्यांनी गायलेलं गाणं जावेद अख्तर यांचं, आणि गीत दिलं आहे विशाल ददलानी, संगीत शेखर विशाल यांचं. ऐकूया.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, के हे गायक म्हणून

ओळखले जात ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या गाण्यांमुळे. गायक केके यांचं नाव कृष्णकुमार कुन्नथ, पण संगीत क्षेत्रात त्यांना केके म्हणूनच ओळखलं जात असे. केके आणि यांनी हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिसा, बंगाली, आसामी, गुजराती सह अनेक गाण्यांमध्ये गाणी गायली. ऐकूया आता तुम मिले या चित्रपटातील केके यांचा स्वर, सईद कादरी यांचं गीत आणि प्रीतम यांचं संगीत.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: कॅन्सर मुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी फक्त आमचे प्रयत्न अपुरे पडणार, तुम्ही आम्हाला साथ दिलात तर 100% आपण यशस्वी होणार. तंबाखू, सिगरेट, गुटखा यांच्या सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते आणि अशा भारतीयांना वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते.
5: श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसन मुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या श्रावणी सतीश मधभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका. रविवार दिनांक 31 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन 8 IR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
6: श्रोते हो, केकेने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरात जिंगलसाठी त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ऐकूया आता बशना ऐ हसीनो या चित्रपटातील केके आणि शिल्पा राव यांच्या स्वरातील अन्विता दत्त गुप्तन यांचं गीत, विशाल शेखर यांचं संगीत. ऐकूया.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 101.3/6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
4: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. मंडळी, पल हा केकेंचा सोलो अल्बम 1999 आला होता. मग एकदम 2008 त्यांचा दुसरा अल्बम आला हमसफर. याला संगीतही त्यांचंच होतं. त्यांचा आवाज ऐकून प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्यांना गाण्याची पहिली संधी दिली. ऐकूया आता कविता कृष्णमूर्ती आणि केके यांच्या स्वरातील हे गाणं. देवदास हा चित्रपट आहे. नुसरत बद्र यांचं हे गीत रचना आहे आणि इस्माईल दरबार यांचं संगीत.

0: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ऍडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
1: श्रोते हो, KK यांना 6 फिल्म पुरस्कार आणि 1 फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला. त्यांचं निधन 31 मे 2022 रोजी झालं. आता ऐकणार आहोत जन्नत या चित्रपटातील त्यांच्या स्वरातील सईद कादरी यांचं गीत, प्रीतम यांचं संगीत.

0: श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता सायंकाळचे 5:30 झालेली आहेत आणि मी तुमच्या सोबत आहे नेत्रप्रभा. प्रसारित करत आहोत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्त समाज निर्मिती. याविषयी श्रावणी मधभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोत्यांनो नमस्कार. देशाची तरुण पिढी ही राष्ट्राची मोठी ताकद मानली जाते, मात्र आज अनेक युवक तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि इतर व्यसनांच्या आहारी जात असल्याचं चित्र चिंताजनकरित्या दिसून येत आहे. या व्यसनांमुळे आरोग्यासोबतच सामाजिक, मानसिक आणि आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. समाजामध्ये व्यसनमुक्तीची जागरूकता निर्माण व्हावी आणि युवकांनी सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे श्रावणी सतीश मधभावे मॅडम या 2012 व्यसनमुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार 2018, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राज्यस्तरावर त्यांना सन्मानित करण्यात आलं. आदर्श संगणक प्रशिक्षक सन्मान 2021 महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांच्यातर्फे राज्यस्तरावर त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2026 महिला आणि बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जिल्हास्तरावर त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. त्याबद्दल मॅडम तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर आजच्या या मुलाखतीमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती, व्यसनमुक्त समाज निर्मिती आणि युवकांची भूमिका याविषयी जाणून घेणार आहोत. यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या श्रावणी सतीश मधभावे मॅडम, तुमचं स्वागत आहे. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
1: बरं मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे?

0: लागतं.
1: हो
0: पण प्रत्येक जण ते फक्त पाकिट फोडतो आणि तोंडात टाकतो किंवा स्मोकिंग करतो, बाजूला काहीच बघत नाही. पण जर आपण, आम्ही जेव्हा शाळेमध्ये मॅडम कार्यक्रम करतो तेव्हा मुलांना आम्ही पहिल्यांदा विचारतो की तंबाखूजन्य पदार्थ जे खातात त्यांचे दात कसे दिसतात. मुलं स्पष्ट पटकन नकळतपणे उत्तर देतात, काळे झालेले, खराब.
1: हाँ
0: म्हणजे पहिल्या आधी तोंडातून सगळे आजार सुरू होतात.
1: हो
0: आणि आपण म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये म्हटलं तर कोणतीही जी जंतूंची पैदास होते तर जिथे काळोख असतो, ओलावा असतो, उबदारपणा असतो, सेम तोंड हे जंतूंचं माहेरघर म्हटलं जातं.
1: हो
0: तोंडातूनच सुरुवात होते आणि त्यानंतर असेच फुफ्फुसाचे आजार सुरू होतात. त्याच्यामध्ये सुद्धा बघा, म्हणजे एखादी व्यक्ती विडी किंवा सिगरेट ओढते, धूर त्याचा जो असतो, जे निकोटीन किंवा टार सारखा जो पदार्थ त्याच्या फुफ्फुसामध्ये जाऊन साचतो, ते फुफ्फुस किंवा ते शरीर बाहेर फेकायचा प्रयत्न करतं. मग त्या व्यक्तीकडनं एकदा ठसका लागतो, दुसऱ्यांदा ठसका लागतो, आणि
1: बरं.
0: नकळत ठसक्यांचं रूपांतर खोकल्यात आणि खोकल्याचं रूपांतर फुफ्फुसाच्या विकारात होतं. मग असे
1: अच्छा.
0: हृदय विकाराचे स्ट्रोक, मेंदूचे आजार होतात. आणि मॅडम दुर्दैव असं की कुठेच पेपर न्यूज किंवा कुठेही असं येत नाही की तंबाखूजन्य पदार्थांमुळे बाबा या व्यक्तीला हार्ट अटॅक आला किंवा पॅरालिसिस सारखे अटॅक होतात. कारण मेन काय आहे की हे आपल्याला रक्तवाहिन्या आकुंचित करतं, तंबाखूमधला जो निकोटीन आहे. त्याच्यामुळे विचार करण्याची आणि तल्लब जी म्हणतो ती खरं तर स्ट्रोक, मेंदू सारखे जे आजार होतात ते ह्या सगळ्या गोष्टीतनं होतात.
1: अच्छा, म्हणजे तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे हे परिणाम खरोखरच चिंताजनक आहेत. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही दुसऱ्यांच्या धूम्रपानाचा त्रास सहन करावा लागतो, तर अप्रत्यक्ष धूम्रपानाचे दुष्परिणाम किती गंभीर असू शकतात याविषयी सांगा मॅडम.
0: अगदीच मॅडम, आपण जर बघितलं असाल सार्वजनिक ठिकाणी येथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे,
1: हो
0: पण तिथेच बऱ्यापैकी ह्या गोष्टी बघतो. खरं तर जेव्हा आम्ही तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जेव्हा सुरुवात केली तेव्हा डॉक्टर नेरुरकर सरांनी आम्हाला टाटा हॉस्पिटलला विजिट करण्यासाठी आम्ही गेलेलो आणि
1: अच्छा.
0: तिथे बरेच पेशंट होते की प्रत्येक व्यक्तीला मी विचारत होते की बाबा तुम्हाला कॅन्सर कशामुळे झाला. प्रत्येक व्यक्तीचं उत्तर होतं, कोण सांगत होतं पान मसाला, कोण म्हणाला खैनी, गुटखा, तंबाखू. अशा
1: अच्छा.
0: पद्धतीने जेव्हा मी शेवटच्या व्यक्तीकडे पोचले जी की लेडीज होती, मग तिला मी असा प्रश्न नाही विचारला की तुला कॅन्सर कशामुळे झाला. मी तिला असं विचारलं तू कोणतं व्यसन करत होतीस आणि म्हणून तुला कॅन्सर झाला. तेव्हा ती जी लेडीज होती, ती बाई होती, ती म्हणाली मला कसलंच व्यसन नव्हतं. मग आम्ही तिला नम्रपणे म्हणालो की बाबा जे काही आहे ते खरं सांगा, कारण आम्हाला इतर समाजाला हे सांगायचे त्यांच्या आयुष्यात या गोष्टी होऊ नये म्हणून.
1: बरोबर.
0: मग त्यावेळी तिथल्या ज्या सिस्टर होत्या त्या म्हणाल्या की मॅडम ते जे सांगतायत ते खरं आहे. त्याचं कारण असं की त्यांचे जे मिस्टर होते ते 2 वर्षापूर्वी हृदयविकाराने गेले. ते
1: अच्छा.
0: दिवसभरातून जवळजवळ 10 ते 12 वेळा स्मोकिंग करायचे
1: अरे बापरे.
0: आणि त्याचं सेकंडरी स्मोकिंग म्हणून ह्यांना लंग कॅन्सर झाला. ह्यावेळी कसं होतं, एखादी व्यक्ती विडी किंवा सिगरेट ओढते, 60 ते 70% धूर हा त्यांच्यासाठी असतो, पण जो बाहेर सोडलेला 30 ते 40% धूर आहे,
1: अच्छा.
0: आणि तुमच्या माझ्यासारखे व्यक्ती कधी स्मोकिंग करत नाही आहेत, पण
1: हो
0: तेवढासा धूर आपल्याला तो त्रास देऊन जातो. जर लहान मूल किंवा वयस्कर व्यक्ती, स्त्रिया असतील
1: हाँ
0: तर अस्तम्यासारखे, त्यानंतर हृदयविकारासारखे किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरसारखे सुद्धा आजार सेकंडरी स्मोकिंगमुळे होऊ शकतात.
1: अच्छा, म्हणजे इतरांच्या सवयीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. आता तंबाखू व्यसन हे फक्त व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही, तर मॅडम या तंबाखू व्यसनाचे कुटुंब आणि समाजावर कोणते परिणाम दिसून येतात?
0: खरं तर मॅडम तंबाखू फक्त शरीर नष्ट करत नाही, ती एक नाती, आर्थिक स्थिती, मानसिक शांतता आणि पुढच्या पिढी ही कमकुवत करत जाते. दररोज जर गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवरती जर खर्च होत असेल तर तोच खर्च मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा कुटुंबासाठी असलेल्या ज्या भविष्यकालीन गरजा आहेत त्यावरती जर विचार केला तर खूप मोठ्या पद्धतीने आर्थिक जी उलाढाल आहे
1: हो
0: ती चांगल्या पद्धतीने चांगल्या कामी लागेल.
1: नक्कीच.
0: तसंच काय आहे मॅडम की लहान जी मुलं असतात मोठ्यांकडे पाहून शिकतात.
1: हो
0: वडील किंवा घरातील व्यक्ती जर व्यसन करत असेल तर मुलांना सुद्धा त्याचा चुकीचा परिणाम होतो. व्यसन
1: बरोबर.
0: ही एक व्यक्तीची सवय नाही आहे तर संपूर्ण कुटुंबाला ती मॅडम शिक्षा आहे असं आम्हाला वाटतं.
1: नक्कीच. तसंच पाहिलं तर सामाजिक आणि आर्थिक नुकसानही तितकंच मोठं असतं. म्हणजे व्यसनातून बाहेर पडणं कठीण असलं तरी योग्य इच्छाशक्ती असेल तर ते शक्य आहे. तर तंबाखू
0: नक्कीच
1: सोडण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात मॅडम?

0: तंबाखू सोडण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कधी कधी आम्ही कार्यक्रमांमध्ये जातो तेव्हा प्रत्येक जण मी म्हणतं की ह्याच्यावरती काही औषध आहे तर द्या, काही असतील तेवढे आम्ही पैसे देऊ.
1: अच्छा
0: पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की मॅडम, स्वतःच्या मनावरचा जो ताबा आहे.
1: ताबा,
0: कारण असे बरेच पेशंट बघितलेत की त्या कॅन्सरच्या जेव्हा तिसऱ्या स्टेपला येतात तेव्हा त्यांना कळतं की अरे मला कॅन्सर झालाय.
1: बरोबर
0: मुळात
1: हो.
0: आधी काय होतं की पहिल्या टप्प्यामधला जो कॅन्सर असतो तेव्हा व्यक्ती काय करतं की तंबाखूजन्य पदार्थ खात म्हणजे खातच असतो, डॉक्टरकडे जात नाही, उपचारही करत नाही, कारण
1: हो
0: त्याला त्रासच नसतो.
1: बरोबर हो
0: आपण आपल्याला जर त्रास नसेल तर आपण मुद्दामहून डॉक्टरकडे जात नाही ना.
1: हो
0: पण ती जर गोष्ट जर त्या व्यक्तीने पाळली, उपचार घेतले, व्यसन बंद केलं, तर जवळजवळ पहिल्याच टप्प्यामध्ये व्यक्तीला आपण 98% कॅन्सरपासून वाचवू शकतो. सेम दुसऱ्या टप्प्यामध्ये पण तीच गत होते आणि जेव्हा कळतं तेव्हा तिसरा टप्पा ओलांडलेला असतो मॅम.
1: हो बरोबर
0: आणि तेव्हा व्यक्तीचं तोंड उघडत नाही किंवा बऱ्याच पद्धतीने त्रास होतात. मग
1: हो
0: तेव्हा जी मानसिकता तयार होते ना की आता मला तंबाखूजन्य पदार्थ लांब ठेवायचे, मला कॅन्सर झालाय. मग असं आहे की अशी जी हॉस्पिटल्स आहेत किंवा अशा व्यक्ती आहेत त्यांची जरी आपण हिस्ट्री ऐकली तरी सुद्धा त्या व्यक्तीचा परिणाम खूप छान होईल. त्याहीपेक्षा अजून काय आपण नेहमी सगळ्यांना सांगतो की योगा आहे, समुपदेशन आहे, सकारात्मक मित्र परिवार,
1: बरोबर
0: सामाजिक उपक्रम, सामाजिक ज्या जाणीवा आहेत
1: हो
0: या जर प्रभावीपणे त्यांचं व्यसन बाजूला करण्यासाठी मदत होते. अजून एक सांगायला खूप बरं वाटेल, गेली आता 14 वर्ष आम्ही काम करतो आहोत, आपण जो म्हणतो की स्त्री हट्ट आणि बाल हट्ट, असे बरेच अनुभव आम्ही घेतलेले जेव्हा आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम केले स्पेशली छोट्या मुलांवरती.
1: अच्छा
0: तर त्या मुलांनी अक्षरशः म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल स्वच्छता जे कर्मचारी असतात
1: हो
0: त्यांना तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे किती हे असतं आणि त्यांच्याकडे एक हेच असतं की बाबा घाणीमध्ये काम करायचं तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे.
1: बरोबर हां
0: तर मागच्या वेळी आम्ही काय केलेलं की रक्षाबंधन त्यांच्यासोबत साजरा केलेला आणि
1: अच्छा
0: एका छोट्या चिमुरडीने त्यांना राखी बांधून काका तुम्ही तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका.
1: अरे वा
0: 2 मिनिटांमध्ये त्या सगळ्या जे सफाई कर्मचारी होते त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिथल्या तिथे त्या ते म्हणाले की ताई तू अशीच आम्हाला नेहमी राखी बांधायले आम्ही याच्यातून व्यसनातून बाहेर होऊ.
1: अरे वा वा छानच
0: अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यातून सुद्धा सहज ह्या गोष्टी बाजूला होऊ
1: हो
0: शकतात.
1: नक्कीच. म्हणजेच योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा इथे महत्वाचा ठरतो. आज गुटखा, पान मसाला आणि ई सिगारेट यासारख्या पदार्थांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. तर या नव्या प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांविषयी लोकांमध्ये पुरेशी जागरूकता आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: जागरूकता काही प्रमाणात आहे पण गांभीर्य अजून कमी आहे. कारण अनेक जे तरुण आहेत त्यांना माहिती असतं की तंबाखूजन्य पदार्थ सिगरेट ही हानिकारक आहे पण ते म्हणतात आत्ता काही होत नाही. पण व्यसनांचे परिणाम हे लगेच दिसत नाही, ते हळूहळू शरीरावरती मनावरती होतात आणि भविष्यामध्ये दोन्ही गोष्टी कमकुवत होऊन जातात. आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियावरती फिल्टर वापरून आपण चेहरा सुंदर दिसू शकतो पण व्यसनांनी खराब झालेला जो जे आरोग्य आहे त्याला कोणताही फिल्टर नाहीये की ते आपण लपवू शकत नाही आहोत.
1: खरंय ते.
0: आणि तुम्ही जसं म्हणालात की आज कसं झालंय की असाच तरुण जो आहे ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून काय होतंय की आता ई सिगारेट्स आले आहेत, वेपन्स आले आहेत, तर त्या माध्यमातून काय होतंय की बाबा धूर नाहीये. म्हणजे आता पेन ड्राईव्ह सारखे USB सारखे त्या गोष्टी आहेत की हिटिंग निकोटीन जो आहे तंबाखूमध्ये मेन घटक आहे तो निकोटीनच आहे. तर त्या माध्यमातून काय होतं की हिटिंग होतं, व्यक्ती त्या गोष्टी यूज करतंय, त्याच्यामध्ये पण फ्लेवर्स आले आहेत, वेगवेगळे मिंट आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर्स आहेत आणि सहज उपलब्ध त्यांच्या माध्यमातून होतं. म्हणजे जरी प्रत्यक्ष नसलं तरी ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, हे लोकं अट्रॅक्ट होतात त्या गोष्टीला आणि तेही तेवढंच गांभीर्यपूर्वक आहे. निकोटीनचे पॅचेस तोंडात ठेवले जातात, शेवटी त्यात जखमा आणि त्याच्यातून होणारे आजार हे आपण मॅडम थांबवू शकत नाही आहोत.
1: अच्छा, म्हणजे यातून असं दिसून येतं की वेगळं स्वरूप असलं तरी त्यातील धोका मात्र तितकाच गंभीर असतो.
0: अगदी अगदी
1: बरं, तरुण पिढीला तंबाखू सेवनापासून दूर ठेवण्यासाठी काय करता येईल?
0: मॅडम, तरुणांना फक्त व्यसन वाईट आहे असे सांगून उपयोग नाही आहे. त्यांना सकारात्मक दिशा आणि प्रेरणा द्यावी लागणार आहे आणि
1: नक्कीच.
0: त्यासाठी खेळ आहे, कला आहे, संगणक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास

0: सामाजिक कार्य, कौशल्य प्रशिक्षण अशा गोष्टींमध्ये जर आपण तरुणांना सहभागी करणं गरजेचं आहे आणि शासनाकडून पण बरेच असे उपक्रम सध्या सुरू देखील आहेत.
1: अच्छा.
0: अनेक जे गावामध्ये सामाजिक कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्तीचे सातत्याने संदेश दिले गेले तर या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. कारण असे कार्यक्रम आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. गेल्या वर्षीच एका म्हणजे गव्हाण्यासारखं जे गाव आहे तर त्या अशा बऱ्याच गावांमध्ये प्रोग्राम्स होतात आणि ते प्रोग्राम झाल्यानंतर आम्हाला हल्लीच कळवलं गेलं की जवळजवळ 4 व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांपासून लांब राहिल्यात आणि हे व्यसन सोडलंय.
1: अरे वा, छान.
0: मग सातत्याने जर ह्या गोष्टी झाल्या तर नक्कीच त्याचा परिणाम त्या गोष्टींसाठी होतोच. आणि मेन म्हणजे युवा पिढीमध्ये जर कसं असतं की रिकामं डोकं म्हणतात शैतान का घर, यांना गुंतवून ठेवलं तर चुकीच्या गोष्टी घडणारच नाही. आणि त्याच्याच बरोबर राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती महत्वाची आहे. त्याच्यामुळे चूक बरोबर समजायला मुलांना, युवा पिढीला चांगलीच मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे योग्य संस्कार आणि जागरूकता हीच यासाठी प्रभावी दिशा ठरू शकते.
0: अगदी नक्कीच.
1: बरं, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे मॅडम?
0: खरं तर म्हणजे प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं की बाबा ही गोष्ट, म्हणजे आता बऱ्यापैकी कधी कधी काय होतं की आम्ही उपक्रम राबवतो तर बऱ्यापैकी त्यांचं म्हणणं असतं की मी काही ह्या गोष्टीचं काही व्यसन करत नाही तर आम्हाला कशाला ही माहिती हवी.
1: बरोबर.
0: खरं तर जे निर्व्यसनी व्यक्ती आहेत त्यांना ह्या गोष्टी जर माहिती पडल्या तर अशा तंबाखूजन्य पदार्थांचे जे व्यक्ती सेवन करतायत तर त्यांना हात देऊन बाहेर काढणं ह्या व्यक्तीने खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाचंच योगदान तेवढंच महत्वाचं आहे. कारण एखादी गोष्ट, म्हणजे बाजूलाच्या घराला आग लागली आहे तर मी का बघू, त्यापेक्षा ती आग माझ्या घराला कधी लागेल हे आपण सांगू शकत नाही.
1: बरोबर.
0: तर ते कारण दुसरी महत्वाची गोष्ट, कुटुंब तर आहेच पण त्याचा जो समन्वय आहे तो आपला जो आर्थिक आहे, सामाजिक आहे. कारण जडणघडण माणूस हा समाजशीलच प्राणी आहे ना.
1: हो.
0: कारण त्याचे पडसाद आज ना उद्या आपल्या समाजामधल्या आपल्या घरामध्ये उठमटणारच आहेत. प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. कारण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना विरोध करणं, अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री होत असल्यास माहिती देणं आणि व्यसनमुक्ती मोहिमेसाठी सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. आपण समाज बदलावा अशी अपेक्षा करतो पण बदलायची सुरुवात स्वतःपासून केली तरच खरा बदल घडेल ना.
1: खरंय ते.
0: तंबाखू मुक्त समाज ही केवळ शासनाची जबाबदारी नाहीये, ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी आहे.
1: खरंय मॅडम. म्हणजे बदलाची सुरुवात ही प्रत्येकाने स्वतःपासूनच केली तरच समाजामध्ये मोठा बदल घडू शकतो. जागतिक तंबाखू विरोधी दिन या वर्षीची संकल्पना काय आहे, म्हणजे त्याविषयी काय सांगाल मॅडम?
0: 2026 मुख्य संदेश म्हणजे तरुण पिढीला तंबाखू उद्योगांच्या प्रभावापासून वाचवणं आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रेरित करणं आहे. कारण आज आकर्षक जी जाहिरात आहे, फ्लेवरडेबल उत्पादन आहे आणि सोशल मीडियावरच्या माध्यमातून तरुणांना जे लक्ष केलं जात आहे त्यामुळे केवळ बंदी पुरेशी नाहीये तर जागरूक विचारसरणी निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला अशी पिढी घडवायची आहे जी म्हणेल व्यसन नाही विजन पाहिजे. तंबाखू क्षणिक आकर्षण देऊ शकतो पण आरोग्य, कुटुंब आणि भविष्य हिरावून घेतोय ही संकल्पना खरं तर आपल्याला या 2026 साठी राबवायची आहे.
1: नक्कीच छान आहे संकल्पना मॅडम. पर आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेणं अधिक महत्वाचं असतं. तर तंबाखू विरोधी जनजागृती प्रभावीपणे करण्यासाठी माध्यम आणि सामाजिक संस्थांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे याविषयी सांगा मॅडम.
0: नक्कीच. कारण ही संपूर्ण सामाजिक बांधिलकी आहे. माध्यम आणि सामाजिक संस्था या समाज परिवर्तनाच्या सर्वात मोठ्या ताकद आहेत. फक्त भाषण देऊन नाही तर लोकांच्या मनाला स्पर्श करणारे उपक्रम झाले पाहिजेत. जसं की पथनाट्य, शाळावरील मोहीम, सोशल मीडियाद्वारे रील्स आहेत, युवक संवाद आहे, व्यसनमुक्तीच्या रॅली आहेत, रेडिओ कार्यक्रम जसं की आपण इथे घेतच आहोत, अशा प्रभावी माध्यमांचा खूप मोठा यामध्ये सहभाग असला पाहिजे. आज जर व्हायरल गोष्ट पटकन व्हायरल ज्या गोष्टी असतात त्या पटकन पसरतात, मग व्यसनमुक्तीचा संदेशही तितक्याच ताकदीने समाजात पोहोचवण्यासाठी हे दोन दुवे आणि त्याचबरोबर प्रशासन ही तेवढ्याच

0: ताकदीने उतरणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, म्हणजे सामूहिक प्रयत्नांमधूनच तंबाखूमुक्त समाजाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. श्रोते हो, तंबाखूचे व्यसन हे केवळ व्यक्तीचे नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे नुकसान करणारे आहे. आरोग्य, आयुष्य आणि आनंद हिरावून घेणाऱ्या या व्यसनाविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी आता आपण ऐकूया एक प्रभावी कविता.
0: कॅन्सरमुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी फक्त आमचे प्रयत्न अपुरे पडणार, तुम्ही आम्हाला साथ दिलात तर 100% आपण यशस्वी होणार. तंबाखू, सिगरेट, गुटखा यांच्या सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते आणि अशा भारतीयांना वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते. आपण व्यसनाधीन व्हायचं नाहीच, इतरांना परावृत्त करायचं. भारत महासत्ता होण्यापूर्वी सिंधुदुर्गाला तंबाखूमुक्त बनवायचं. आमच्या या उपक्रमाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तंबाखूमुक्त सिंधुदुर्ग करूया हाच आमचा ध्यास आहे. सत्ता, पक्ष हे राजकारण सर्व काही बाजूला ठेवायचं. नम्र विनंती आहे तुम्हाला आमच्या उपक्रमाला प्रोत्साहन द्यायचं. आम्ही सादर केलेली आजची जी कविता आहे, आम्हाला या कवितेसाठी तुम्ही प्रोत्साहन द्यायचं आणि आम्ही सादर केलेल्या कवितेसाठी आमच्या उपक्रमात सामील व्हायचं.
1: खरंच ही कविता आपल्याला एक महत्वाचा संदेश देऊन जाते. व्यसनाला नाही म्हणा आणि निरोगी आयुष्याला होकार द्या. तंबाखूमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे हीच आजच्या दिवसाची खरी गरज आहे. तर श्रोते हो, तंबाखू काही क्षणांची सवय असली तरी तिचे परिणाम मात्र आयुष्यभर सोबत राहू शकतात. निरोगी शरीर, आनंदी कुटुंब आणि सक्षम समाजासाठी तंबाखूपासून दूर राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने आपण एक छोटासा निर्धार करूया, स्वतःही तंबाखूपासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्याचा. कारण छोटासा बदल ही मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त खूप छान संवाद साधला, त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आणि श्रोत्यांतर्फे आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आत्ताच आपण जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्त समाज निर्मिती याविषयी श्रावणी मद्भावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद ऐकलात. सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, भारतीय इतिहासातील आदर्श न्यायप्रिय लोककल्याणकारी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया. श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे, अंजली मराठे यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची गीतरचना, आनंद मोडक यांचं संगीत.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

श्रोतेहो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता संध्याकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रोशन सातारकर यांच्या स्वरातील गीत आणि संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं, ऐकूया.

0: मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
1: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच, त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
0: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
0: श्रोते हो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांच्या स्वरातील यशवंत ठाकूर यांची गीतरचना, मधुकर पाठक यांचं संगीत.

0: प्रवाह आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल. दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
1: मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
2: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच.
1: अच्छा.
2: त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
1: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
3: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वर आणि गीतरचना आहे विठ्ठल उमाप यांची आणि संगीत दिलं आहे मधुकर पाठक यांनी.

श्रोते हो, याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता सायंकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी आमची प्रातकालीन सभा सुरू होईल. यामध्ये 5:51 संकेत धून, प्रसारण उद्घोषणा आणि विषय समन्वित इतर कार्यक्रम. 7:25 दिलखुलासा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 ते 5 विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या ऐकू शकाल. 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. यात प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा आणि मराठी चित्रपट संगीत. त्यानंतर 5:30 ऐकू शकाल करिअर दिशा. याविषयी प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. ठीक 6 हिंदी समाचार ऐकू शकाल. 6:05 सुगम संगीताचा कार्यक्रम. 6:25 मंगळवार दिनांक 2 जून 2026 कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 ऐकू शकाल आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 पूर्ण झाली त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम, लेखन आणि निवेदन सुवास नंदुरे यांचं. 6:35 ऐकू शकाल भक्तिसंगीत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान रात्री 7:10 ऐकू शकाल सरकारच्या 12 कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त विविध विषयांवर विशेष मालिकेंचे प्रसारण. तर रात्री ठीक 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तर श्रोतेओ, ही होती उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजचा सुविचार. मंडळी, चूक होणे स्वाभाविक आहे, पण ती सुधारणे हे शहाणपण आहे. माणसांकडून चुका होतात, परंतु आपण आपल्या चुका मान्य करून त्यातून शिकलो आणि पुन्हा त्या न करण्याची काळजी घेतली ना, तर आपण एक परिपक्व आणि शहाणे व्यक्ती बनतो.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता सायंकाळचे 6:30 झालेली आहेत. ऐकूया भक्तिसंगीत. मंडळी, भक्तिरसाने ओतप्रोत भरलेलं गीत भक्ताच्या निरागस भावनांना सुंदर अभिव्यक्ती देते. श्रद्धा आणि समर्पणाचा हा सुरेल आविष्कार ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. संत ज्ञानेश्वर यांची अभंगरचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे.

0: मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
1: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच, त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
0: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. रसिक श्रोते हो, विठ्ठल भक्ती आणि मन्ना डे यांच्या भावपूर्ण गायिकेची अप्रतिम सांगड आता आपण ऐकणार आहोत. संत चोखामेळा यांची अभंगरचना आहे आणि अण्णा जोशी यांचं संगीत.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: श्रोते हो भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल. दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
6: श्रोते हो भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, भक्ताच्या अंतःकरणातील आर्तता, प्रेम आणि ईश्वरावरील अढळ विश्वास यांचं दर्शन घडवणारं हे गीत आहे जे आता आपण ऐकणार आहोत. रवींद्र साठे यांच्या स्वरातून साकारलेली ही सुंदर भक्तिरचना आहे संजय चुरमुरे यांची आणि मानसिंग जवीर यांचं संगीत आहे. ऐकूया.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मंडळी 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
5: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच, त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
3: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी, सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: आता ऐकूया सुलोचना चव्हाण आणि साईर साबळे यांचा स्वर, गदी माडगुळकर यांची भक्तिरचना, वसंत देसाई यांचं संगीत.

शब्द एकाएकी उठला, कोणाकडे ना हल्ला आला कुठला, अरे जो तो नाका पुढे पुढे सुटला, आल्या बादशाही फौजा चढून मारा औचित मागून पुढून, कुठं बसणार

0: होता होता क्या बादशाह तक आवा
1: श्रोते हो कार्यक्रमाची सांगता करूया देशभक्तीपर गीतानं. शायर लीलाधर हेगडे आणि सहकारी गीताय वसंत बापट यांचं.

श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री ठीक 8 वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी साधलेला हृदय संवाद मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. आणि 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचं प्रसारण. श्रोतेओ, आता ऐकूयात काही जाहिराती आणि संदेश. प्रादेशिक बातम्यांसाठी जाऊया मुंबई केंद्राकडे. येणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात आनंदाची बरसात घेऊन येऊ या सदिच्छेसह मी नेत्रप्रभा आता तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: एक गायिका जिनकी सूंधी आवाज में है सुकून, जिन्होंने अपनी बेमिसाल गायकी के जरिए हासिल किया सर्वश्रेष्ठ गायिका का राष्ट्रीय पुरस्कार.
2: आपकी आती रही.
1: उन्होंने संगीत सरिता कार्यक्रम को नई ऊंचाइयां दी.
3: संगीत सरिता के श्रोताओं को आर डी बर्मन साहब, गुलजार साहब और मैं आशा भोसले हम नमस्कार कर रहे हैं.
1: छाया गांगुली
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आमचं यानंतरचं प्रसारण 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील आपल्याला ऐकता येईल. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता

0: आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: चलने वाली
3: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों, ताई तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता.
1: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
1: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
6: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
5: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजप नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा, सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे। यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे। तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली। सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते। महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते। चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं। यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं। मुंबई चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे। तपासासाठी CID ची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है. कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्त्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत. त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम

लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिक्री आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8° सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या, फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहो माझा वारा माझं शिवार.

राम राम मंडळी. मंडळी आज 10 ज्येष्ठ शके 1948 इसवी सन 31 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन.

आज कीर्तनाच्या माध्यमातून आणि शाश्वत शेती ह्या विषयावरती थोडक्यामध्ये प्रबोधनाकरता संधी मिळालेली आहे. तर शाश्वत आणि शेती असा जो विषय दिलाय सांगायला, वास्तविक पाहता हे दोन्ही शब्द विरोधाभासी आहेत. शेतीमध्ये शाश्वतता किती असते आपण सर्वजण जाणतो. कधी खूप पाऊस पडला, कधी अवर्षण झालं, कधी गारा पडल्या, कधी काय झालं. त्यामुळे शाश्वत शेती हा विषय कीर्तनातून कसा समजून घ्यायचा हे थोडक्यामध्ये आज आपण पाहणार आहोत. सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी आम्हाला दिला की एका बी जेव्हा पेरलं जातं जमिनीमध्ये तेव्हा प्रत्यक्षात पाहिलं की त्याचा तो नाशच आहे. महाराज म्हणतात

अभंगांच्या आणि गाथेच्या माध्यमातून महाराजांनी अनेक वेळाला समाज प्रबोधन केलंय. त्यातला हा एक समाज प्रबोधन करणाराच अभंग, एका बीजा केला नाश मग भो

आपल्या वाणीनी आणि आपल्या वाचेनी सतत विठ्ठलाचं नामस्मरण करून आणि स्वतःच सदैव वैकुंठाला गेलेच, परंतु विठ्ठलाचा नाम उपदेश देऊन जे जडबुद्धीचे लोक होते आमच्यासारखे त्यांना सुद्धा त्यांनी वैकुंठ प्राप्त करून दिलं. वर्णन करतात आर्यकार आर्यमध्ये की मुकुटमणी संतांचा शिव शिव तू कया.

की आपल्या वाणीनी आणि वाचेने सतत विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि ह्या नामस्मरणाच्या जोरावरच त्यांनी समाजाचा उद्धार केला, स्वतःचाही उद्धार करून घेऊन गेले. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतं. कीर्तन म्हणजे तबलापेटी झांज घेऊन माईक लावून वगैरे करण्याचं विधी नाही. कीर्तन म्हणजे भगवंताचं आणि संतांचं सद्गुण आणि नामस्मरण करणे, त्यांचे गुणगान करणे आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच खरं कीर्तन आहे. आणि शाश्वत शेती या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर जी लौकिक शेती आपण सर्व बंधू करतो त्याच्याबरोबर नामस्मरणाची किंवा भगवत भक्तीची जी शेती केली नामाची, तर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा विषय शाश्वत शेती या कीर्तनाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहूया. म्हणून असं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाने काय होतं, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोत्या वक्त्यांचा. श्रोत्यांचा आणि वक्त्याला अनेक प्रकारचे संदेह असतात, ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचे संदेह जे आहेत त्याचा निरसन होत असतं आणि निश्चय सापडतो कीर्तन केल्यामुळे. आणि अव्यग्रता जी आहे ती मिळते, व्यग्र असतात सगळे. व्यग्रता म्हणजे इंग्लिशमधून बोलायचं झालं तर एन्झायटी, ज्याला आपण म्हणतो की व्याकुळ आहे, व्याकुळता व्याकुळता, हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते होईल की होईल की नाही, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कीर्तन केल्यामुळे आणि शाश्वतता त्याच्यामध्ये जीवाला मिळते. आणि म्हणून महाराज म्हणाले कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे. आणि असे जे निश्चय मिळाला असं कीर्तन जर आपण केलं तर ते शाश्वत शेतीला उपयोगी होईल. आणि म्हणून महाराज आपल्या पदात सांगतात एका बीजा केला ना, असं बीचा एक प्रकारे नाशच आहे. वास्तविक पता जे बियाण असतं किंवा जे बी असतं ते शेतकरी कितीतरी विपन्न अवस्था आली तरी तो प्रत्यक्षात ते बी कधीच वापरत नाही, जोपर्यंत त्याचा पेरणी करताच त्याचा उपयोग होतो. आणि असा उपदेश जेव्हा आम्हाला याच्या माध्यमातून दिला तेव्हा ते कसं सुंदर असं बी असतं आणि त्याच्यातून काय मिळतं, सुंदर असा एका जुनक पद आहे

आधी बीज ऐकले कोटी जन्म घेतीत सुमणणे आणि फळे, मग असं जे बीज नामाचं जर कोणी लावलं तर त्या नामाच्या बीजामधून काय मिळू शकतो, तर येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना एक निश्चित दिशा मिळते आणि मग कोटी जन्म घेती सुमने फळे त्या नामाच्या बीजातून. म्हणून जी शेती जी लौकिक अर्थाने आपण शेती करतो त्याच्याबरोबर नामाची शेती केली तर काय फळ मिळू शकतं आणि ती शेती करायला काहीच लागत नाही. लौकिक शेती करायला तरी जमीन पाहिजे, बी पाहिजे, पाणी पाहिजे, अमुक अनेक गोष्टी, खत पाहिजे, परंतु नामाची शेती तर काहीच लागत नाही. कबीरदाजी एका सुंदर पदामध्ये आम्हाला सांगतात की

हरिनामाची शेती करा असं एक कबीरदाजी सांगतात ते. काहीच लागत नाही, पैसा न लागे, रुपया न लागे, लागे न कवडी छदामकी, काहीच लागत नाही. फक्त मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि ते करत असताना जे लौकिक कार्य आपलं आहे म्हणजे शेतीचं कार्य आहे ते जर करत राहिलो तर त्यामध्ये निश्चित फळ चांगलं मिळू शकतं. म्हणून महाराज दुसऱ्या दोन चरणामध्ये सांगतात ते की हा भाव सर्वांनाच कळतो, कळे सकळा हा भाव लहान थोरा वरी जीव आणि लाभ नाही फुकासाठी आणि केल्या विण जीवेसाठी. इथे साठी आणि साठी असे दोन वेगवेगळे शब्द आहे बरं का लक्षात घेण्यासारखे, की लाभ नाही फुकासाठी, फुकट लाभ नाही मिळणार. जोपर्यंत जीवेसाठी म्हणजे जीवा आत्मार्पण करून आणि आत्म्याला त्याच्यामध्ये ओतून जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत फळ मिळणार नाही. आणि असं नामामध्ये आत्मरूप जर आपण झालो तर प्रसंग आणि सुंदर असा येतो की जे लौकिक कार्य आपण करतोय शेतीचं काम आहे त्याच्यातून दुप्पट आणि फायदा आपल्याला मिळू शकतो. परंतु ज्याप्रमाणे शेतीमध्ये आपण पाहतो की अमुक एक पीक पेरल्यानंतर काही विशिष्ट कालावधीने येत असतं किंवा काही झाडं आहेत ती अनेक वर्षांनी फळ देतात, त्याप्रमाणे नामाची शेतीसुद्धा जी आहे ती आज लगेच नामस्मरणा करायला सुरुवात केली उद्या त्याचा फायदा मिळाला असं होत नाही. नामदेव महाराज म्हणतात की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, परंतु आज जर सुरुवात केली तर फरक पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. रणांगणामध्ये जेव्हा सैनिक जायचे किंवा अजूनही जातात तेव्हा रणांगणामध्ये ज्याला हौतात्म्य प्राप्त होतं त्याचा लाभ दुणी म्हणजे दुप्पट होतो. एक तर त्याचं स्वतःचं नाव होतं की देशाकरता हौतात्मा झाला आणि दुसरं देशाचा देशाला फायदा झाला की शत्रूपासून त्यांचं संरक्षण झालं. आणि अशा या रणांगणामध्ये शेतीच्या रणांगणामध्ये सुद्धा आपण जेव्हा उतरलेलो आहोत तेव्हा प्रसंग असा आहे की उगास निराश होऊन आणि प्राणार्पण करण्यापेक्षा जो विषय चाललेला सध्या समाजामध्ये त्यापेक्षा जर भगवंताचं नामस्मरण करून जर आपण कार्य केलं तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये महाराज सांगतात

कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सर्वजण 2 मिनिटं भजन करूया आणि मग ह्याला अनुसरून जे शाश्वत शेती कोणी केली त्या आख्यानमध्ये थोडक्यात प्रसंग आपण पाहणार आहोत.

नामाची शेती करा किंवा नामस्मरणाची शेती करा आणि भगवंतांनीच आम्हाला उपदेश दिलेला आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी असा जो विषय मांडला त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये की हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. युद्धाकरता अर्जुनाला प्रेरित करण्याकरता भगवंतांनी सांगितलं की ते लढाईमध्ये युद्धामध्ये तू मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर भूमीचं राज्य मिळेल. तोच विषय इथे सुद्धा आहे. जर याच्यामध्ये जिंकलास तर जे काय मिळेल ते मिळेल आणि जर हे करताना आत्मार्पण झालं तर तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही लढाईमध्ये. आणि हा जो विषय अनेकांनी अनुभवलेला आहे त्यातले दोन विषय आपण मांडू आज की भगवंतांनी जे अनन्यास चिंतयंतो माम ये जनहा पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानाम योगक्षेमं भाम्यहम. जे अनन्य भावाने माझं चिंतन आणि उपासना करतात त्यांचा योगक्षेम वहन करण्याकरता मी कटिबद्ध आहे असं वचन भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि त्याचा सुंदरसा अनुवाद आमचे असणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांनी सुंदरसा केलेला आहे. काय म्हणतात स्वामी स्वरूपानंद?

योगक्षेमम वहा याचा अर्थ सुंदर समजून घेण्यासारखा आहे. योग म्हणजे एखादी चांगली गोष्ट जुळवून येणे आणि ती कायम टिकवून ठेवणे म्हणजे क्षेम. योगक्षेमम वहाम्यम, भगवंतांनी वचन दिलं की जे नित्य अंतरी चिंतन माझं जे करतील त्यांचा मी योगक्षेम वहन करीन. मग असं चिंतन करून आपल्याला मिळालेलं कार्य, म्हणजे आता आज शेतीचा विषय आहे म्हणून शेतीचं जे कार्य मिळालेलं आहे ते जर भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण सतत करत राहिलो तर आपलं इष्ट साधण्याकरता भगवंत कृतिबद्ध आहेतच, परंतु सातत्याने आपल्याला ते करायला लागेल. आणि असे सुंदर असे एक आपल्या इथे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी हा विचार अनुसरण केला आणि शेती केली. कोण होते हो? तर पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या 8 कोसावर असणारं आरणगाव होतं, त्या आरणगावचे होते सावता माळी. कधीच गेले नाही वारीला आणि पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन केलं नाही. ते म्हणाले माझ्या शेतामध्ये माझे, आणि काय वर्णन केलं पाहा.

विठ्ठल स्मरुणी मळ्यात कामे करतो मोठेवरी आणि करतो जगताची चाकरी. कशी काय जगताची चाकरी हो? तर जे काय धनधान्य पिकवतात भाजीपाला पिकवत होते ते सर्व लोकांच्या करता पिकवत होते आणि म्हणून कवी म्हणाले करीतो जगताची चाकरी. आणि असा विठ्ठल भक्त असणारे सावतामाळी हे कधीच पंढरपूरला गेले नाही, पण तू इतकी भगवंताची भक्ती केली की आपल्या कथांमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल त्याला भेटायला आले त्याच्या मळ्यामध्ये. आणि असा असणारा माळी सावतामाळी काय म्हणता

आम्ही बागायती करू, शेती करू, पण जाळात आमची माळ्याची असली तरी शांतीरूपी शेवंती आमच्या शेतात फुललेली आहे आणि प्रेमरूपी जाई जुई लिहिलेल्या आहेत. असं सुंदर वर्णन करणारे सावता माळी जे होते ते भगवंताची नामस्मरण करून सतत शेती करायची तिथे. आणि शेतीमध्ये त्यांना देव दिसायचा. हो, लोक विचारते तुम्ही पंढरपूरला जात नाही का? मला अजिबात जात नाही, माझ्या शेतामध्येच देव आहे. काय वर्णन करा ते पहा.

सतत विठ्ठलाचं नामस्मरण आणि भगवंत आपल्या शेतीत पाहत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आणि असं विठ्ठलाचं रूप त्यांच्यामध्ये साठवलेलं असल्यामुळे भगवंतांनी त्यांना भरपूर शेतीमध्ये उत्पन्न दिलं होतं आणि अत्यंत समाधानी सुखी व्यक्तिमत्व त्यांचं झालं. आणि असेच एक असणारे आणि प्रसंग गुरुचरित्रामधला आहे. नरसिंहस्वामी सरस्वती जेव्हा गाणगापुराला विश्रांतीसाठी होते काही काळ, तेव्हा ते रोज स्नानाला घाट संगमावर जायचे. जायच्या रस्त्यामध्ये एक पर्वतेश्वर नावाचा शेतकरी होता, त्याचं शेत लागायचं. आणि हा शेतकरी जो होता अत्यंत भाविक होता, पाहायचा एवढे मोठे स्वामी आपल्या शेतावरनं जातात ते रस्त्यावरनं, रोज त्यांना प्रणाम करायचा, बोलायचं काहीच नाही आणि रोज दंडवत प्रणाम करायचा आणि उभा राहायचा हात जोडून. एक दिवस झाला, दोन दिवस असे होता होता, 6 वर्ष झाली. आणि 6 वर्षापर्यंत या शेतकऱ्यांनी नुसतं प्रणाम करायचं म्हणजे वंदन भक्ती ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी केली. आणि स्वामी प्रसन्न झाले. एक दिवशी त्याला म्हणाले, अरे तू रोज मला वंदन करतोस, परंतु तुला काही मागायचं का माझ्याकडे? तो म्हणे, नाही महाराज, काय मागणार. आणि त्यावेळेला त्याच्या शेतामध्ये गुडघावर उंचीचं असं पीक तयार झालेलं होतं. आणि स्वामी म्हणाले, तुला काहीच मागायचं नाही, म्हणे आपली कृपादृष्टी या माझ्या शेतावर असावी आणि त्यामुळे माझं भलं होईल. विषय आपला चाललाय शाश्वत शेती कशी असते. तर भगवंतावरती सावतामाळ्यांचा विश्वास आणि ते सद्गुरूंवरती या पर्वतेश्वर नावाचे जे कृषीवल होते त्यांचा विश्वास. म्हणाले, आपली कृपा असेल तर सर्व काही होईल. म्हणाले, पहा बरं मी सांगेन ते ऐकशील? म्हणाले, हो ऐकणार. म्हणे, हे जे पीक आहे ते मी घाटावरनं स्नान करून परत येतोय नदीवरनं, तोपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं पीक कापून टाक. एवढं सांगून ते निघून गेले गुरु आज्ञाप्रमाण. आणि त्यांना काहीतरी याच्यामध्ये माहिती असणार म्हणून त्यांनी त्यांच्यावर दृढ भरोसा ठेवला आणि घरी गेला. सर्व शेत कापण्याकरता साधन घेऊन आला. घरी घरच्यांची आणि गावातल्यांची त्याचं अत्यंत भांडण झालं. शेतसारा वसूल करणारा जो अधिकारी होता तो म्हणाला, सगळं पीक जो कापून टाकशील सारा कसा देशील शेतसारा? म्हणे, महाराज मी तुम्हाला लिहून देतो, जो सारा देतो त्याच्या दुप्पट शेतसारा मी देईन तुम्हाला, परंतु गुरूंची आज्ञा मला पाळू द्या, त्याच्याशिवाय आपलं भलं होणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपलं आचरण केलं. काय म्हणाले ते गुरु त्याला,

त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञा प्रमाण मानली आणि स्वामी येईपर्यंत सगळं पीक कापून टाकलं. आणि प्रसंग असा झाला की स्वामी किंवा जे सत्पुरुष संत असतात त्यांना पुढे काय घटना होणार असतात त्यांच्या दिव्य शक्तीमुळे माहिती असतं. त्या गावामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये 8-10 दिवसामध्ये प्रचंड थंडी पडली. बाकी शेतं जी होती सगळी करपून आणि जळून गेली आणि त्यानंतर प्रचंड असा पाऊस पडला आणि ह्यांनी जे शेत आपलं कापलेलं त्याच्यामध्ये शेतांचे जे खुंट राहिलेले होते पीक कापलेले त्यांना अनेक घुमारे फुटले आणि एकेकाला 8-8 10-10 कणसं आली आणि पहिलं जेवढं येणार होतं पीक त्याच्या कैक पटीने नव्हे शतपटींनी पीक आलं. हे पाहिल्यानंतर तो गदगद झाला आणि गुरूंची आज्ञा प्रमाण मानल्यामुळे आपलं किती भलं झालं ही खरी शाश्वतता त्याच्यामध्ये होती हे त्याला लक्षात आलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी मग सगळ्या गावाला ते धान्य वाटलं, शेत सारा दुप्पट होता तो दिला. आणि हे सर्व कशामुळे केवळ झालं तर गुरूंची आज्ञा प्रमाण केल्यामुळे. आणि अशी शाश्वतता ज्याच्यामध्ये होती ती त्यांनी मागितली आणि पाळली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या शाश्वत शेतीची म्हणजे नामस्मरणाच्या शेतीची जोड आपण सर्वांनी दिली कृषीवल बंधूंनी. कारण शेती करत असताना कुक्कुट पालन आहे, मधुमाशा पालन आहे किंवा मुर्गी पालन आहे असे अनेक जोड धंदे त्या शेतामध्ये असतात. त्यामध्ये जर नामस्मरणाची शेती जर केली त्याच्याबरोबर तर शाश्वतता या पिकामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचा अनुभव घेण्याकरता हे करूनच पाहिलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आणि तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की एका बीजा केला नाश आणि मग भोगले कणीचं.

आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: रात्रीचे 7:59 झाली आहेत.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेष कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेष जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
3: नमस्कार सर.
4: नमस्कार सर.
2: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
4: नमस्कार सर. माझं नाव अनिमेष कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
2: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
3: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1

0: एक सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघंही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदकं स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्यासोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
0: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील, ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिलजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही, तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
0: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
0: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम नीरमोर संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँड्सचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू

एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेने त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला.
त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेला त्यांच्या

0: समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेने 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असे काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देते. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचे कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:45. तत्पूर्वी रात्री 8:35 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.